नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मं नमस्तंग धर्मं नमस्तंग नामं नमस्तंग तामं नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग अटाहे

0: नमस्तं सवेक्य नमस्तं अनेक
1: नमस्तं भूते नमस्तं रूपे
0: नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे
1: नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे
0: नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे
1: नमस्तं निर्ताते नमस्तं निर्काते
0: नमस्तं निर्तूते नमस्तं भूते
1: नमस्तं लोके नमस्तं शोके
0: नमस्तं निर्तापे नमस्तं थापे
1: नमस्तं गृहाणे नमस्तं मैदाने
0: नमस्तं गाहे नमस्तं।

0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते
1: नमस्तंग मजवे नमस्तु सजवे
0: अदेशंग अदेशंग अदेशे नमस्तंग पेसे
1: नमस्तंग दामे नमस्तंग बामे
0: नमो सर्व काले नमो